आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणास सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:55 आणि 55 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम मराठी भक्ती संगीताचा.

श्रोते हो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं. रमेश अनावकर यांची ही भक्ती रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता पुढे ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूयात हे पसायदान.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची भक्तिरचना। या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे अशोक पत्की यांनी।

श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीतचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे मधुकर जोशी यांचं लिहिलेलं. दशरथ पुजारी यांच्या संगीत संयोजनात हे गीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं जे भक्तिगीत आहे ते आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं. संत जनाबाई यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं जे भक्तिगीत आहे ते आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं. संत जनाबाई यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

श्रुतो मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतरची जी भक्ती रचना आहे ती आहे संत तुकडोजी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली. संत तुकडोजी महाराज यांचीच ही भक्ती रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलेला आहे संत तुकडोजी महाराज यांनी.

श्रोतेहो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे अनिल खोब्रागडे, छाया वानखडे यांनी. जी आर पालकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आगरकर यांनी.

शेवटच्या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:35 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे कार्यक्रम म्हणजे 3 जून 2026 बुधवारचे कार्यक्रम असे असतील. आता कार्यक्रमाच्या या रूपरेषेनंतर लगेच 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात अहंकार या विषयावर माहिती. याचं लेखन केले नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:25 असेल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 असेल मराठी गझलांचा कार्यक्रम. सकाळी 10:00 आज आपण ऐकू शकाल विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम. याचं लेखन आणि निवेदन केलेलं आहे स्नेहल ठाकरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल मराठी गीतांवर आधारित असलेला आपला लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. सकाळी 11:00 असेल गीतगुंजन हा कार्यक्रम आणि आज गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते होता जाणून घेऊयात 4 जून 2026 गुरुवारचे कार्यक्रम म्हणजे उद्याचे कार्यक्रम. ते असे असतील उद्या सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 असेल कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 उद्या आपण ऐकू शकाल विचारपुष्प अंतर्गत अभिनंदन या विषयावर माहिती. याचं लेखन केलेलं आहे सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष असेल. सकाळी 7:25 उद्या असेल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या असेल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. सकाळी 7:45 उद्या आपण आनंद घेऊ शकाल मिश्र संगीताचा. सकाळी 8:40 उद्या असेल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:00 उद्या आपण ऐकू शकाल ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम. यात उद्या असेल भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे विशेषज्ञ प्रमुख उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेड जिल्हा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 उद्या असेल मराठी गीतांवर आधारित असलेला आपला लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. सकाळी 11:00 गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत नयेतराने आपण कार्यक्रम ऐकू शकाल आणि दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. तर श्रोतेहो ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळची 6:40 झाली आहेत. आता विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहोत अहंकार या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: अभिमानानं आपली सीमा पार केली की अहंकाराचा प्रांत सुरू होतो. दुसऱ्याचा आदर करून स्वतःची जाणीव जोपासणं म्हणजे अभिमान आणि दुसऱ्याला तुच्छ लेखून केवळ मीच श्रेष्ठ अशी भावना मनाशी बाळगणं म्हणजे अहंकार. अभिमानाचा समाजाला त्रास होत नाही. अभिमान समाजाची उन्नती घडवायला मदतच करतो. पण अहंकार मात्र समाजाला उपद्रवी ठरतो. परिसीमा म्हणजे अहंकार अहंकारी माणसालाच एक दिवस संपवतो. अहंकाराचा राक्षस माणसाच्या मनावर स्वार झाला की तो सहजासहजी उतरायचं नाव घेत नाही. अहंकार ही भयंकर नशा आहे. मद्यपान करणाऱ्याची नशा काही काळानं किमान उतरते आणि मद्यपान करणं चांगलं नाही असा एक विचारही त्याच्या मनात चमकून जातो. पण अहंकार ही एवढी भयानक नशा आहे की आयुष्यात एखादी ठोकर खाल्ल्याशिवाय ती उतरत नाही. अहंकारी माणूस आपलं स्वतःचं नुकसान तर करून घेतोच, पण ज्यांनी त्याच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवली आहे त्यांनाही तो विनाशाकडे फरफटत घेऊन जातो. आपली उक्ती कृती याचं त्याला अजिबात भान राहत नाही. असं वागणं योग्य नाही असं परोपरीनं सांगणारे अनेक जण त्याला भेटतातही, पण त्या कोणाचंही तो ऐकून घेत नाही. मीच बरोबर, माझंच खरं अशा दुराग्रही भूमिकेत तो वावरत असतो. अहंकाराचा पडदा त्याच्या डोळ्यावर येतो. साहजिकच माणसातलं संतत्व सज्जनत्व त्याला दिसेनासं होतं. सगळीच माणसं त्याला ढोंगी वाटू लागतात. ही सारी माणसं माझ्या वाईटावर आहेत असाही एक घट्ट समज तो करून घेतो. कारण काय चांगलं काय वाईट असा सारासार विचार करणारी त्याची बुद्धी अहंकाराच्या राक्षसानं गिळून टाकलेली असते. निरपराध माणसांची हत्या करून विकृत आनंद मिळवणारा क्रूर कर्मा आणि अहंकारानं एखाद्याला कमी लेखून उन्मादानं धुंद झालेली अहंकारी व्यक्ती एकाच माळेचे मणी असतात. यात एका ठिकाणी शारीरिक हिंसा आहे तर दुसऱ्या ठिकाणी मानसिक हिंसा आहे. एखाद्याला विनाकारण तुच्छतेची वागणूक देऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमान करून काय मिळतं? खरं म्हणजे मिळत काहीच नाही. परंतु अपमानित होणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक आढी मात्र कायमची निर्माण होते. पर्यायानं अहंकारी माणसाची मित्र यादी हळूहळू कमी होत जाते. आपली असणारी माणसं त्याच्यापासून दूर जायला लागतात. तो एकाकी होऊ लागतो. समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि हे सारं होत असताना आपलं काहीतरी चुकतं आहे याची जाणीवही त्याला होत नाही. उलट मला कोणी समजावून घेत नाही अशी तक्रार मात्र तो सातत्यानं करत असतो. मी हा अहंकारी माणसाचा सर्वात आवडता शब्द. हा जो मी आहे हा गोंधळ घालतो. समाजाला अगदी त्राही भगवान करून सोडतो. पण अखेरीस पराभूत होतो. हा अहंकाराचा आजवरचा इतिहास आहे. कौरव पांडवांच्या कथेत वनवासातून परत आलेले पांडव दुर्योधनाला म्हणतात, आम्हाला राज्य नको, केवळ 5 गावं दिली तरी चालतील. यावर दुर्योधन म्हणतो, 5 गावं तर नाहीच, पण सुईच्या आग्रावर जेवढी भूमी मावेल तेवढी सुद्धा देणार नाही. हा अहंकाराचा उन्माद होता. ही मीपणाची नशा होती. अखेर युद्ध झालं आणि अवघ्या 18 दिवसात एकापेक्षा एक असे 100 कौरव संपले, सेना संपली. पांडवांचा विजय झाला. खरं म्हणजे पांडवांच्या विजयापेक्षा तो अहंकाराचा पराभव होता. एकट्या दुर्योधनाच्या अहंकाराने आणि हटवादीपणाने 99 कौरवांना विनाशाकडे फरफटत नेलं. अहंकार जोपासण्यात मीपणा करण्यात कोणाला सुख वाटत असेलही, पण हा मीपणा प्रगतीच्या वाटा कायमच्या बंद करतो. माणसं ज्याचा अहंकार बाळगतात ते सौंदर्य विद्वत्ता संपत्ती किंवा ताकद या सगळ्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत. किंवा त्यापेक्षा वरचढ अन्य कोणाकडे त्या असण्याची शक्यता असते. त्यामुळं गर्वाचं घर कधीतरी खाली होतं आणि एक विलक्षण दयनीय परिस्थिती त्या व्यक्तीच्या वाट्याला येते.

0: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
1: नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची, जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते, जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉल बद्दल डिटेल असतात, तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग VD आणि VB12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पायी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीने गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाहीये, तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाइडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाच्या एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, हे सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्वस्तन आणि डावस्तन, हे उज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानव निर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्त्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिक पैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्ष तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते असे, म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स हे अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिका मधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे.

आत्ताचा पण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 29 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

जून 1818 साली मराठेशाहीचा अस्त, शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्य प्रदेशच्या असीरगड जवळ ढोलकोट इथं जनरल मालकम यांच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांकडे सोपवलं. नंतर इंग्रजांनी शनिवारवाड्यावर कब्जा केला आणि तिथं युनियन जॅक फडकवला. 3 जून 1916 साली महर्षी कर्वे यांनी भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. 3 जून 1940 साली दुसरं महायुद्ध झालं. जर्मन वायुदलानं पॅरिसवर बॉम्ब वर्षाव केला होता. 3 जून 1947 साली हिंदुस्तानच्या फाळणीची माउंट बॅटन योजना जाहीर झाली होती. 3 जून 1984 साली ऑपरेशन ब्लू स्टार भारतीय सैन्य दलानं आत घुसलेल्या अतिरेकांना हकलवण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर या ऑपरेशनचा कडक अंमलबजावणी केली होती. 3 जून 1998 साली जमिनीवरून हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली होती. 3 जून 1890 साली भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म झाला होता. 3 जून 1892 साली लेखिका तसंच बाल साहित्यकार आनंदीबाई शिर्के यांचा जन्म झाला होता. 3 जून 1930 साली भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला होता. 3 जून 1657 साली मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचं निधन झालं होतं. 3 जून 1956 साली स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वातंत्र्य हिंदुस्तानचे संपादक, लेखक आणि नाटककार वीर वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचं निधन झालं होतं. आणि आज आहे जागतिक सायकल दिन.

0: तंत्रची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची या

0: के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।

संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि

0: आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्या, सकाळची 7:07 होत आहेत. आता सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहे।

0: आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे। उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं। हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या। क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे। त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील। दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे। आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला। कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला। पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे। महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे। पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घर सूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण.

पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी, जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
0: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
1: मी तुम्हाला हेडलाइन कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century मध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फास्टेस्ट असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला हे कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
0: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
1: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
0: अच्छा,
1: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग ने कॅन्सर होतो.
0: बापरे.
1: हा, नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
0: बापरे,
1: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगणत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
0: डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
1: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही. हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ला मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, तर मी सांगणार दारू पिता मला ऍक्सिडेंट झाला नाही. पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर, त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेलं नाहीये. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉज.

0: causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco.
1: Okay.
0: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं. तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी एन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबाकू सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा.
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की जो आपला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती, तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो. नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्याला खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्विंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते का?
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युईंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युईंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्याऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हवं आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर मुळात आपल्याला हेड्यांने कॅन्सर होऊच नाही किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नाही, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहेत तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल आणि हरिकण. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून त्याचे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते तू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. फिफ्थ इज गुड

0: स्लीप, सिक्स्थ इज गुड एक्सरसाइज, नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, बीएमआय बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा, हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरने घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही, आणि कोणकोणती चांगली गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या, कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर.
2: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं, हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक

मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे अरुण दाते यांच्या स्वरातलं. शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अनिल मोहिले यांनी.

0: कृपया लक्ष द्या. प्रवासामध्ये जर टीसीने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही ओटीपी पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: आरबीआय सांगते, ओटीपी किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे श्रीधर फडके आणि अनुराधा बौडवाल यांच्या युगलस्वरातलं. शिरीष देशपांडे यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः श्रीधर फडके यांनी.

भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओ आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाइंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमा प्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमा प्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमा प्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर बाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालय

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओ कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20% क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा

चे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतीकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षाच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 हून अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 हून अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:42 आणि 39 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी गझलांचा कार्यक्रम. आजच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातली ही पहिली गझल आहे श्रीधर फडके यांच्या स्वरातली. कवी ग्रेस आणि यशवंत देव यांची ही संयुक्त गीतरचना गझल रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः श्रीधर फडके यांनी.

मराठी रसल्यांच्या कार्यक्रमात श्रुती होता यानंतर ऐका पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

रसिकहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गझलांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका सुरेश वाडकर यांच्या स्वरात सौमित्र यांची रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

रसिका आजच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय मयुरेश पै यांनी.

कधी नाही ओठी माझ्या नाव तुझे, पण डोळ्यांमधल्या हजार हाका तुझ्यासाठी। वादळातही खचे न ज्याचा धीर कधी, पण बुडते माझे जहाज

श्रोतेहो, या गजरचनेसोबतच आजचा मराठी गजलांचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजता आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. आपली पुन्हा भेट सकाळी 10 वाजता विविधांतर्गत नारी विश्व या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं खूप स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम. आजच्या नारी विश्व कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलेलं आहे स्नेहल ठाकरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा.

0: विधा विविधा
1: रसिको हो नारी विश्व या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन स्नेहल ठाकरे यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम.
2: नमस्कार सखीनो, आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जग बनी झाले तर संतांनी चल व्हावे असं संत तुकाराम महाराज सांगतात. मन शांत खंबीर ठेवल्यानेच लोकमान्य टिळक यांनी कारावासातही गीता रहस्य तर सावरकरांनी कमलासारख्या श्रेष्ठ साहित्यांची निर्मिती केली. तुरुंगातील हाल अपेष्टांमध्ये मन शरीर खचू न देता असं साहित्य निर्माण करण्यास मनाची कितीतरी तयारी लागते. मन कणखर असावं लागतं हे कधी शक्य होतं? जेव्हा सखींनो आपण समाजात वावरताना होणाऱ्या टीकांचे घनाघात झेलण्यास शिकतो. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. असंस्कृत व्यक्ती सतत दुसऱ्यांवर टीका करत असते, त्याकडे निंदा म्हणून न बघता सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आपण आपल्या कामात कुठे चुकत आहोत, कुठे कमी पडत आहोत याची आपल्याला कल्पना येते. नाण्याची दुसरी बाजू कळते, यातून आपण आपली प्रगतीच करू शकतो हे माहीत असल्यानेच सामान्य जनांना समर्थ उपदेश करतात. धीर धरा तकवा हडबडू गडबडू नका. छोट्या छोट्या घटनांमध्ये सखींनो कायम धीर दाखवावा. विचार करून कृती करावी, मनाला आपोआप सवय होत जाईल. दुसऱ्याला काही देताना सुंदर विचार द्यावेत, बोलताना नम्रपणा ठेवावा हे साधकाला शिकावं लागतं. स्वतःला चिमटा घेतला की कशा आणि किती वेदना होतात हे कळतं तेच आठवून दुसऱ्याशी बोलावं, म्हणजे आपल्या बोलण्याने समोरचा दुखावला जात नाही. सखीनं म्हणतात ना, विद्या विनयेने शोभते. कुठल्याही गुणाने आपण श्रेष्ठ असलो तरी दुसऱ्याशी बोलताना विनयानेच बोलावे असे समर्थ सांगतात. एक जण एक शब्द बोलला आणि दुसरा त्याच्यावर आवाज करून काहीतरी बोलला तर वाद निर्माण होतो. त्यापेक्षा समोपचाराने शांत आवाजात आपल्याला आपले म्हणणे सहज मांडता येते आणि प्रश्न चांगल्या रीतीनेही सुटतात. तसेच डोकंही शांत राहतं. प्रत्येक प्रश्नांची उकल करून निरनिराळी उत्तर त्यामागे शोधावीत आणि त्यातील प्रत्येकाचा फायदा तोटा आपण अजमावावा. त्यानंतर एका उत्तराचा विचारपूर्वक अवलंब करावा असं आजच्या व्यवस्थापन शास्त्रातही शिकवतात. आणि ते करण्यासाठी मन शांत अभ्यासू असणं आणि वातावरण ढळू न देण्यासाठी बोलण्यात नम्रता असणं गरजेचं असते, तरच आपण आपले कार्य साधू शकतो.

सखींनो, पालकांचं मुलांवर होणारे परिणाम आणि संस्कार हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात अत्यंत महत्त्वाचं असते. मुलांचे पहिले गुरु म्हणजे आई वडील. त्यांच्या वागण्या बोलण्याचा सवयीचा आणि विचारांचा मुलांवर खोल प्रभाव पडत जातो. मुलं पालकांचे अनुकरण करतात. पालक शांत प्रामाणिक आणि संयमी असतील तर मुलांमध्येही हे गुण विकसित होतात. प्रेम माया आणि सुरक्षित वातावरण मिळाल्यास मुलं आत्मविश्वासू आणि आनंदी बनतात. सतत रागावणं किंवा दुर्लक्ष केल्यास मुलं घाबरट किंवा हट्टीही होऊ शकतात. पालक शिक्षणाला महत्त्व देत असतील तर मुलांमध्ये अभ्यासाची प्रेरणा वाढते. इतरांशी आदराने बोलणे, मदत करणे, शिस्त पाळणे हे गुण घरातूनच शिकायला मिळतात. मुलांना प्रोत्साहन दिल्यास ते स्वतःचे विचार मांडायला आणि योग्य निर्णय घ्यायला शिकतात. सखीनो, चांगले संस्कार आपल्या मुलांना देण्यासाठी काही उपायही आपण करू शकतो. मुलांसोबत वेळ घालवू शकतो, त्यांचं बोलणं शांतपणे ऐकू शकतो, चांगल्या सवयी स्वतः अंगीकारू शकतो. मोबाईल पेक्षा संवादाला आपण महत्व दिलं तर मुलंही संवादाला महत्व देतील. प्रामाणिकपणा, आदर आणि सहकार्य यांचे उदाहरण आपण त्यांना देऊ शकतो. चुका झाल्यास समजावून सांगून त्यांना शिक्षा न करता त्यांना अधिक चांगल्या प्रमाणे समजवू शकतो. वाचन, खेळ आणि संस्कृतीशी जोडून त्यांना ठेवू शकतो. सखींनो, मुलांचं भविष्य घडवण्यात पालकांची भूमिका सर्वात मोठी असते. योग्य प्रेम शिस्त आणि संस्कार मिळाल्यास मुलं हे चांगले नागरिक आणि जबाबदार व्यक्ती नक्कीच बनतात. म्हणून सखींनो, सगळ्यात महत्त्वाचं पालकाची भूमिका ही घरातील स्त्री निभावत असते. म्हणून आपल्या मुलांवर लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या आणि ते कसं अनुभवता येतं हे मुलांच्या आवाजातील या छानशा गीताने आपण अनुभवूयात.

साक्षीनं हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री म्हणजे नूतन. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 80 अधिक चित्रपटातून सशक्त भूमिका साकारल्यात. त्यांचा जन्म हा 4 जून 1936 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. नूतन यांच्या आई शोभना समर्थ या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि वडील कुमारसेन समर्थ हे दिग्दर्शक होते. वयाच्या अवघ्या 16 वर्षी 1952 मध्ये त्यांनी मिस इंडियाचा किताब जिंकला होता. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तब्बल 5 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. सुजाता, बंदिनी, मिलन, मैं तुलसी तेरे आंगन की आणि सौदागर हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 21 फेब्रुवारी 1991 रोजी मात्र त्यांचं निधन झालं.

कठीणो कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते, मग वाईट बोलावे ते काय निमित्ते असे समर्थ विचारतात। जग जिंकण्यासाठी विनम्र गोड बोलावे आणि आपल्या वाक्यातून ते प्रचितीस यावे, अशा आपल्या वागण्या बोलण्याने समोरची व्यक्ती शांत होते। एखादी व्यक्ती आपल्याशी तावातावाने बोलत असली तरी आपण शांतपणे ऐकून घ्यावे। त्यांचं मन बोलून बोलून मोकळं झालं की थोडस थांबून मग आपण आपले मत सांगावे। असे केले असता संघर्ष न होता प्रश्न सुटू शकतो। आज कुणी कुणाचे ऐकून घ्यायलाच तयार नाही आणि कुणाला ऐकायला वेळही नाही। अशा परिस्थितीत जर एका सज्जनाने दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तरी बोलणाऱ्याला समाधान वाटेल। म्हणून आपल्या जवळचा थोडा वेळ हा दुसऱ्यांसाठी राखून ठेवायला शिकायला पाहिजे। आजच्या व्यावसायिक जगात हेच ऐकण्या बोलण्याचे धोरण स्वीकारलेले आपल्याला दिसून येते, तरी ती माणसे संत होताना मात्र आपल्याला दिसत नाहीत।

याचं कारण म्हणजे मनात हेवा, द्वेष, स्वार्थ ठेवून हे आचरण केलेले असते. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून ते केवळ वरवर दाखवायला शांतपणाचे ढोंग असते. मार्केटिंग स्किलच म्हणा, म्हणूनच आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही. तर कलयुगाची ही थोरवी आहे, परंतु समर्थांना असे खोटे वागणे अजिबात अभिप्रेत नाही. खोटे कधीच लपू शकत नाही आणि सत्य हे सर्वांसमोर कधी न कधी आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच खोट्याच्या मार्गाने चालण्यापेक्षा सत्याच्या मार्गाने चाललेले कधीही चांगले.

सखींनो भोगावर आम्ही घातला पाषाण पहिले मरण मरणाचे। आरोग्याच्या संदर्भात या श्लोकाचा विचार जर आपण केला ना तर तामसी आहाराने मनात तामसी विचारच येतात। तामसी वृत्तीची निंद्रा, मूढत्व, जडत्व, आळस, विपरीत ज्ञान असे दोष सांगितले जातात। त्यामुळे समोरचा माणूस अरे म्हणाला की आपण लगेच कारे म्हणतो। तामसी वृत्ती वाढविणारे मसालेदार तिखट पदार्थ खाणे टाळावे असे आयुर्वेदातही सांगितले आहे। अल्प आणि सात्विक आहाराने मनाची समृद्धी वाढते। साधा, शाकाहारी आणि फळांनी युक्त असा आहार घ्यावा। एका वेळेसच पोटभर जेवू नये, त्यामुळे डोळ्यांवर पेंग येते, आळस येतो। आलस्यही मनुष्याना शरीरस्थो महारिपू। सखींनो, हा शत्रू आपल्यावर चाल करून येऊ नये यासाठी साधे आणि आवश्यक तेवढेच जेवल्याने अजीर्ण होण्याची शक्यता नसते। अजीर्ण झाले की पोटात आम तयार होतो। आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार आमामुळेच व्याधी निर्माण होतात। सखींनो, आपलं मन शांत ठेवून धारिष्ठ गोळा करायला समर्थांनी सांगितलं आहे। जेव्हा आपल्या मनावर काही तणाव असतो त्यावेळी ॲडिनल ग्रंथीचे कॉर्टिसॉल, ॲड्रिनॅलिन सारखे रक्तस्त्राव रक्तात उतरू लागतात आणि मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात। बाकीचे अवयवही रक्तातील साखर वापरण्याचे कमी करतात, त्यामुळे मनावरील ताण काही प्रमाणात कमी होतो। परंतु तेवढ्यावरच भागत नाही तर शरीर आणि मन यांनी एकत्रितरित्या काही प्रयत्न करावे लागतात, तेही बराच काळ पर्यंत, तरच ताणतणावाचा मनावर

जास्त परिणाम होऊ शकत नाही। हा एक प्रकारचाच अभ्यास आहे। हाच विवेक साध्य करण्यासाठी अल्प सात्विक आहार आणि नियमित व्यायाम उपयोगी पडतात। व्यायामाने मनाचा निश्चय पक्का व्हायला मदत होते।

सखींनं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरज असते ती आहारातील विविध पदार्थांची, हो ना? आणि आत्ताचं वाढतं तापमान बघता आपल्या शरीरातील उष्णतेलाही क्षमवण्यासाठी विविध थंड पेय आवश्यक ठरतात, हो ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण उन्हाळ्यासाठी खास थंडगार रेसिपी जाणून घेऊयात. सुरुवातीला जाणून घेऊया आंबा पन्हेची रेसिपी. साहित्य: 2 कच्चे आंबे, साखर किंवा गूळ 1 कप, भाजलेलं जिरेपूड 1 चमचा, वेलचीपूड चिमूटभर, सवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी. चला आता आपण कृतीकडे वळूयात. कच्चे आंबे कुकरमध्ये शिजवून घ्यायला हवेत. थंड झाल्यावर गर काढून घ्या. त्या गरामध्ये साखर किंवा गूळ मिसळा. जिरेपूड, मीठ आणि वेलचीपूड त्यामध्ये घाला. मिश्रणात थंड पाणी घालून नीट ढवळवा. बर्फ घालून हे पेय थंडगार सर्व्ह करा. सखींनो, दुसरी रेसिपी म्हणजे कलिंगड ज्यूस. यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. कलिंगडचे तुकडे 2 कप, ऐच्छिक साखर, लिंबू रस 1 चमचा आणि बर्फ. आता आपण कृतीकडे वळूयात. सर्व सामग्री एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून ते थंडगार सर्व्ह करायचं आहे. झालं आपलं कलिंगडचं ज्यूस तयार. सखींनो, घरगुती कुल्फी कशी तयार करायची हे आता आपण जाणून घेऊयात. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 लिटर दूध, 1/2 कप साखर, वेलची पूड, सुका मेवा. आता आपण कृतीकडे वळूयात. सखींनो, सर्वप्रथम दूध आठवून घट्ट करायचं आहे. त्यात साखर, वेलची पूड आणि सुखा मेवा घालायचा आहे. नंतर ते सगळी सामग्री साच्या भरून फ्रीज मध्ये ठेवायची आहे आणि 6-7 तासांनी आपली कुल्फी तयार होईल. सखींनो, या पदार्थामुळे शरीराला थंडावा मिळतो, उष्माघातापासून संरक्षण होते आणि आपला थकवाही कमी होतो. ही होती आजची रेसिपी.

आजच्या आजीबाईच्या बटव्यात आपण ऐकूयात. सर्दी खोकला झाल्यास आलं आणि मध याचं मिश्रण घेणे आवश्यक असते, किंवा तुळशीचा काढाही आपण यामध्ये घेऊ शकतो. सखीनो, घसा जर दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. अपचन किंवा पोट फुगणे असे जर काही प्रकार असेल तर त्यासाठी जिरं, ओवा आणि काळे मीठ याचं मिश्रण घेणं किंवा ताक पिणं योग्य ठरतं. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी ताक, लिंबू पाणी आणि कोकम सरबत पिणं योग्य ठरतं. सखींनो, किरकोळ भाजल्यास त्यावरती कोलगेट लावणे, त्याची स्वच्छतेची काळजी घेणं हे तेवढंच महत्वाचं असतं. त्वचेची काळजी घेत असताना बेसन, दही आणि हळदीचा घरगुती फेस पॅक आपण या उष्मघातामध्येही लावू शकतो, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळू शकतो. सखींनो, केसासाठी नारळ तेल किंवा आवळा तेलाची मालिश करणं हे उपाय किरकोळ त्रासासाठी उपयोगी ठरू शकतात, मात्र जास्त त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उपयोगी ठरू शकतो. हे होते आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स.

0: मग सखीनो, आजचा नारी विश्व हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे पत्र लिहून कळवायला मात्र विसरू नका हो। पत्र लिहिण्याकरता आमचा पत्ता आहे नारी विश्व कार्यक्रम प्रमुख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर 444602। सखीनो आमचा पत्ता पुन्हा एकदा तपासून घ्या। नारी विश्व कार्यक्रम प्रमुख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर 444602। सखीनो आपण आम्हाला ईमेल वरही संपर्क साधू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे स्मॉल लेटर्स मध्ये airvbsamravati@gmail.com। आमचा ईमेल आयडी पुन्हा एकदा तपासून घ्या airvbsamravati@gmail.com। चला तर मग आता आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला दरजा पुन्हा भेटूयात या कार्यक्रमात नवीन विषयासह नवीन गाण्यासह। तोवर नमस्कार।
1: श्रोतेहो, नारी विश्व या कार्यक्रमाचं लेखन निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांचं होतं। या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेका।
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
3: श्रोतेहो, आताच आपण विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेका। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
6: राकेश क्या मतलब समझ में नहीं आ रहा तेरे घर का पता है यार। धुंधे धुंधे परेशान हो गए।

कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळची 10:33 आणि 13 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता आणि लोकप्रिय असलेला मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा श्रोत्यो, आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे एक धागा सुखाचा या चित्रपटातलं. आशा भोसले यांचा स्वर आहे, मधुसूदन कालेलकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे राम कदम यांनी.

ते आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. ग दे माडगुळकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे सुधीर फडके यांनी. चित्रपट आहे एक टिकी.

0: श्रोते हो आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता धर्मकन्या. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण यानंतरचं गीत ऐकूयात पण तत्पूर्वी घेऊयात हे क्षणभर विश्रांती.
1: आई भाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांवर आधारित असलेल्या आपल्या आवडत्या लोकप्रिय गीतगंगा कार्यक्रमाचा. आणि आज गीतगंगा कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे ते आहे बायकोचा भाऊ या चित्रपटातलं. आशा भोसले यांचा स्वर आहे, पी सावळाराम यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत प्रभू यांनी.

श्रद्धेहो, यानंतरचं गीत ऐकूयात आकाश गंगा या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं. जगदीश खेबोडकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट आहे बाजीरावचा बेटा.

श्रुते हो हे गीत होतं आई उदय का अंबा बाई या चित्रपटातलं. कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. जगदीश खेबुडकरांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका जुनं ते सोनं या चित्रपटातलं गीत. रेखा डावजेकर यांचा स्वर आहे. ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी.

रसिक या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार. गीत गंगा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 11:18 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता पत्र फरमायशी गीतांचा कार्यक्रम आपकी फरमाइश. आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं

मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला ही उत्सुकता लागलेली असेल की आजच्या कार्यक्रमातलं पहिलं फरमायशी गीत कुठलं असेल आणि या गीतासाठी आवड करणारे श्रोते कोणते असतील. तर हे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत उत्तम सराहून, यांनी हे पत्र पाठवलेलं आहेत. उत्तम सरा तालुका भातकुली इथनं हे पत्र आलेलं आहे आणि आवड कळवणारे श्रोते आहेत ज्ञानेश्वर बेलसरे, सुनीता बेलसरे, सुनील मानकर, जया मानकर, प्रशांत मालूकर, अमृता मालूकर, आराध्या अहिरा बेलसरे, रिदिका श्रीजित बेलसरे, मुक्काम पोस्ट उत्तम सरा तालुका भातकुली असं यांनी परत लिहिलेलं आहे. आणि यांना ऐकायचंय गोपी या चित्रपटातलं गीत. मोहम्मद रफी यांचा स्वर आहे, राजेंद्र कृष्ण यांची ही गीत रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी, परभणीहून आहेत गणेश हारगावकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात आजच्या पत्र फरमायशी कार्यक्रमातलं, आपकी फरमायशी या कार्यक्रमातलं हे पहिलं फरमायशी गीत गोपी या चित्रपटातलं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आजच्या आपकी फरमाइश या पत्रफरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि आज पत्रफरमाइशी कार्यक्रमात आपण हिंदी आणि मराठी अशी दोन्ही गाणी ऐकणार आहात. तर यानंतरचं जे फरमाइशी पत्र आम्हाला पाठवलेलं आहे हे आमचे नियमित श्रोते आहेत, यांनी जे पत्र पाठवले आहेत त्यांना ऐकायचं आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची गीतरचना, आणि या रचनेला संगीतबद्ध केलेलं आहे दशरथ पुजारी यांनी. आणि या गीतासाठी आवड करणारे श्रोते आहेत पांढरी नगरी टायटन जिम्सच्या मागे महेंद्र कॉलनीजवळ, इथून महेंद्र सावरकर. शेंदूरजना घाट इथनं आहेत अमोल कपिले. जयंत कॉलनीतनं आहेत प्रशांत सावरकर उर्फ टायगर. जयंत कॉलनीतनंच आहेत सुधाकर ठाकरे, अशोक पुंदेले. सामरानगरहून आहेत सचिन केजे. किरणनगरहून विकास शिरभाते. वलगावहून आहेत रमेश रावजी उंबरकर. गाडगेनगर इथून आहेत अशोक उंबरकर आणि यांच्यासोबत आहेत जयंत कॉलनीतनं माया सावरकर, शुभम सावरकर, राणी सावरकर आणि समस्त सावरकर परिवारजन. आणि यांच्यासोबत हे एक आणखी आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे, यांना पण हेच गीत ऐकायचं आहे. यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत गोपालनगर अमरावतीहून गुन्नू सिंग मालवे, शोभा माळवे, जयंत माळवे, शरयू माळवे, पृथ्वी माळवे. कुंड सर्जापूर जिल्हा अमरावतीहून आहेत गौरव निंभोरकर, बंटी मानकर. कुंड खुर्द जिल्हा अमरावतीहून आहेत शशिकांत भेंडे. मधुर कॉलनी परतवाडा इथून आहेत विनोद कोकाटे आणि सरला कोकाटे. चला तर यांच्या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आपण आता आमचे कार्यक्रम म्हणजे आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आपण कुठेही असा कुठेही असलात तरी आपण कार्यक्रम ऐकू शकता, विना व्यत्यय ऐकू शकता. अँटेनाची पण गरज नाही, पण त्यासाठी आपल्याला करायचं इतकंच आहे की आपल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमधनं न्यूज ऑन AIR हे ॲप जे आहे, हे ॲप्लिकेशन जे आहे प्रसार भारतीचं, ते डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनवर आपण जगात कुठेही, भारतात कुठेही, राज्यात कुठेही, कुठेही अगदी कुठेही असा, पण आपल्याला सुस्पष्ट असं आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण ऐकता येईल. तर त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड मात्र करायचं आहे. तर यानंतर आता आपण जे पत्र घेतलेलं आहे आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमातलं, यानंतरचं जे फरमाइशी पत्र आहे ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत सारस रे श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीडहून यांनी हे पाठवलेलं आहे. नारायण चिरके, सौ चंपाताई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि यांना ऐकायचं आहे रास्ते प्यार के या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि याच गाण्यासाठी आवड करणारे आणखी आमचे श्रोते आहेत, हे आहेत मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द इथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, ईश्वरी स्वराली आणि समस्त नांदोकार परिवारजन यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. चला तर ह्या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात रास्ते प्यार के या चित्रपटातलं हे छानसं गीत.

आजच्या पत्रफरमायशी गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतरचं जे पत्र आहे ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत छत्री तलाव अमरावतीहून साधना राणी गुप्ता आणि किशोर गुप्ता. आणि यांना ऐकायचं आहे पाय गुण या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल यांचा स्वर आहे. राम उगावकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पांडुरंग दीक्षित यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारं आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत वृंदावन कॉलनी अमरावतीहून पुष्पा कांडलकर, वैष्णवी कांडलकर, श्याम कांडलकर, चार्वी कांडलकर, संजय कांडलकर, प्रतिभा कांडलकर, माही कांडलकर, लक्ष्मी कांडलकर, ओम इंगोले, दक्ष इंगोले. आणि आणखी एक पत्र पाठवणारे आमचे श्रोते याच गाण्यासाठी आहेत. ते आहेत जुनी टाकसाळ अमरावतीहून अशोक तांबसकर, आशा तांबसकर, राजू तांबसकर, जया तांबसकर, विकास तांबसकर, पूजा तांबसकर, रोहिणी, अनुश्री, खुशी, काव्या आणि युवराज तांबसकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात पायगुण या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे आम्हाला पाठवलेलं आहे हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत आणि सुंदर वळणदार अक्षरात आणि सजवून हे पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. अर्थात आपणही ओळखलेलं असेल हे वर्णन ज्यांच्या पत्रासाठी आम्ही सगळे करतच असतो ते आमचे नियमित श्रोते आहेत. आणि बरं यावेळी त्यांनी आणखी एक संदेश पण पाठवलेला आहे. ते म्हणतात आहेत पक्षी वाचवा उन्हाचा पारा वाढत आहे तर आपण पक्ष्यांसाठी पाणी पात्रात किंवा भांड्यात भरून ठेवावं आणि काळजी घ्यावी. तर नियमित श्रोते आहेत आमचे चंदूजी हतोले अमरावतीहून. आणि प्रवीणनगर मधून आहेत चंदू हतोले सीमा हतोले स्नेहल आदिश्री. श्रीरामनगरमधून शाश्वत कतोरे. मुंबई कल्याणमधून आहेत संजय हतोले. असं यांनी हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे आणि यांना ऐकायचं आहे अनोखी अदा या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार यांचा स्वर आहे. मशरूर सुलतानपूर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि ही अनोखी अदा जी यांची पत्र लिहिण्याची आहे तीच फरमाइश त्यांनी केलेली आहे. चला तर आपण या सगळ्या श्रोत्यांच्या पसंतीवर ऐकूयात हे छानस गीत.
1: हाल क्या है दिलों का न पूछो सनम

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आपण सध्या ऐकत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. आता यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे धाकटी सून या चित्रपटातलं, आणि या चित्रपटातल्या गीतासाठी आम्हाला पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वाहून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रोनो उषा सोरना खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी यांनी हे पत्र पाठवलेलं आहेत. हे आमचे नियमित श्रोते आहेत. आणखीन एक पत्र याच गाण्यासाठी आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट नांदखेड जिल्हा वाशिमहून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे, प्रीती चांदणे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात धाकटी सून या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, सुधीर मोघे यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. रसिक हो, आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यो, सध्या आपण आनंद घेत आहात आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे धर्मात्मा या चित्रपटातलं. कांचन आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे. इंदिवर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडहून शंकरलाल जयस्वाल रामलाल गुलाबलाल गणेशलाल शुभम प्रसाद मीनाक्षी दुर्गेश्वरी आणि ज्योती यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि यांच्यासोबतच आणखी एक पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत याच गाण्यासाठी आवड कळवलेली आहे त्यांनी. गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत संजय वाघोळे शारदा वाघोळे आणि समीक्षा वाघोळे. कमल पुष्प कॉलनी वलगाव रोड अमरावतीहून आहेत नलिनी वाघोळे कल्याणी वाघोळे यश शालिनी अतुल अंकिता आणि गौरी वाघोळे. बालाजी चौक वलगाव इथून सारिका वाघोळे उन्नती वाघोळे आणि पलक वाघोळे. गुरुकृपा सिटी मारडी रोड अमरावतीचे आहेत दिनेश केने कल्पना आणि आदित्य केने. चांदोरे प्लॉट यवतमाळहून आहेत छाया डेहनकर वैभव डेहनकर जया डेहनकर. गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत मुरलीधर यावतकर प्रिया यावतकर अश्वेत यावतकर. रहाटगाव जुनी वस्ती अमरावतीहून आहेत नितेश चर्जन स्नेहल चर्जन आराध्या चर्जन आणि निशांत चर्जन. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात धर्मात्मा या चित्रपटातलं हे छानसं गीत.

प्रतिभा पढ़ाई का तहत अच्छा गीत गुंजन या कार्यक्रम अंतर्गत आपकी फरमाइश पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम आणि आज आपण हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटातल्या गीतांचा आनंद या कार्यक्रमात घेत आहात. यानंतरचं जे पत्र आम्हाला पाठवलेलं आहे ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगरहून यांनी हे पत्र पाठवलेलं आहेत. राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालन्याहून आहेत. निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे. आणि आणखी एक पत्र आपल्याला याच गाण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत दहीगाव नांदुराहून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर. एस टी कॉलनी नांदुराहून आहेत नीलू कुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम आणि राज. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत यशोदानगर अमरावतीहून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजीत कांबळे. मंगलधाम कॉलनी अमरावतीहून आहेत विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर. गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावतीहून आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात मुंबईचा जावाई या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे. गदी माडगुळकरांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रोतेहो, यानंतरचं जे फरमायशी गीत आहे ते आहे चांदनी या चित्रपटातलं. सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय शिवहरी यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत संत सावतामाळी रेडिओ क्लब शाखा वडाळी चतुर्भुजहून चक्रधर वाडोकार, प्रभाकर वाडोकार, ओम वाडोकार, अनुप रोडे, नितीन सुपासे आणि कुमारी श्रावणी यांनी हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवणारे श्रोते आहेत, आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत महादेव घाट अमलेश्वरहून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर आणि बाबू रियांश ठाकूर. छत्तीसगड भाटापारा दतरंगीहून आहेत द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा, दीपक कुमार वर्मा आणि झावेंद्र कुमार वर्मा. आणखी याच गाण्यासाठी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे. हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत ग्रेटर कैलास नगर अमरावतीहून अनिता काळपांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा कांबळे, ग्रीष्मा कांबळे, प्रीती धनदर, तनिषा धनदर, नंदिनी दहाट, अनिषा डोंगरे, शीतल नारनवरे, रजनी नारनवरे, आशा गुजरे, संजीवनी पाटील, विजया खोब्रागडे, वैशाली गजभिये आणि रुचिला इंगोले. आणखी एक पत्र आपल्याला याच गाण्यासाठी पाठवलेलं आहे. हे आहेत शांतीनगर अमरावतीहून शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे, अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, पिंटू वानखडे आणि अनंत शेंडे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात चांदनी या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे सतीची पुण्याई या चित्रपटातलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा युगलस्वर आहे. शांता शेळके यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत दीप रेडिओ लिस्नर्स क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर इथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, वंदना कुऱ्हाडे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवारजन यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणखी एक पत्र पाठवणारे आमचे हे नियमित श्रोते आहेत प्रतीक नगर रहाडगाव अमरावतीहून जयंत वसंतराव तायडे, सपना जयंत तायडे, सुधा वसंतराव तायडे, श्रद्धा तायडे, समृद्धी तायडे. जिल्हा बुलढाणा नांदुरा इथून आहेत लताताई मोतालकर, दीपाली मोतालकर, कृष्ण मोतालकर. कुष्टा बुद्रुक जिल्हा अमरावतीचे आमचे नियमित श्रोते आहेत प्रवीण हागोणे, प्रियाली हागोणे, पार्थ हागोणे, योगिता हागोणे आणि हागोणे परिवारजन. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात सतीची पुण्याई या चित्रपटातलं हे छान संगीत.

श्रुति हो, अच्छा गीत गुंजन कार्यक्रम अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमातलं आता हे शेवटचं गीत आहे. जहरीला इन्सान या चित्रपटातलं किशोर कुमार यांचा स्वर आहे. मशरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. वडाळी कॅम्प अमरावती इथून दीपक लोखंडे, मनीषा लोखंडे, कनक, नेत्रा, देवांशू लोखंडे, श्याम आणि राधा लोखंडे. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत कठोरा नाका अमरावतीहून निलेश लाखपूरकर, मयुरी लाखपूरकर, आरोही लाखपूरकर, देवांशी लाखपूरकर आणि स्वराज लाखपूरकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात आजच्या आपल्या कार्यक्रमातलं हे शेवटचं छानसं गीत, जहरीला इन्सान या चित्रपटातलं.

श्रोते हो, या शेवटच्या फरमायशी गीतासोबतच आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या फरमायशी पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमातून आता आपली रजा घेण्याची वेळ होते आहे. पण जाण्याआधी श्रोते हो, आपण लिहून घ्या, टिपून घ्या आमचा पत्ता. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी केंद्र, संत गाडगेबाबा विद्यापीठाजवळ, जिल्हा क्रीडा संकुलामागे, कॅम्प अमरावती. पिनकोड नंबर आहे 444602. श्रोत्यो, आपल्या प्रियजनांच्या स्पष्ट नामोल्लेखासह आणि फरमायशी गीताच्या स्पष्टतेसह आपली पत्र फरमायश आम्हाला पाठवा. आम्ही ती फरमायश तुमच्या नावानिशी कार्यक्रमात जरूर सामील करू. श्रोत्यो, आपल्या

0: पाहतोय तेव्हा नक्की नक्की पत्र पाठवा आणि हो ऐका आपली आवड आपल्या प्रियजनांसमवेत आपल्याच आवडत्या आकाशवाणी अमरावती केंद्रावर. चला तर मग आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर आपण सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या प्रियजनांसमवेत सहकाऱ्यांसमवेत ऐकत रहा आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. माध्यान्हाचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बरं, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष

0: कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
1: छान.
0: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केली. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
1: मैत्रीण झाली. आता तुमची
0: एकदम जीवाभावाची.
1: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
2: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
1: बरोबर.
2: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
2: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
0: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतंय ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी?
2: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
2: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
2: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा. किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
0: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
1: अच्छा.
0: असे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
1: अच्छा.
0: हा निश्चय करून

0: गेलो होतो. हां, तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला. हां, पुढं जायचं, गाव कुठं राहायचंय, त्याआधी आम्ही चौकशी करायचो. पण कितीही
1: बर
0: चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते आहेत, ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
0: पहिल्यांदा आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो, गेलो मस्तपैकी. सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण. आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंड पर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं त्यांनी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते.
0: हो,
1: तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता.
0: हो,
1: हे मला तर तुम्हाला काय तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की म्हणजे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा अॅलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खर तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता.
1: बर,
2: आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेत आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडने आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझ 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावे तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं.
1: बर.
2: आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा आणि दुपारी थांबायचं कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची.
2: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.

0: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिॲक्शन असायची?
1: त्यांची रिॲक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवरती आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागे पुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणले तुम्ही माझ्यावरच चला. असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात त्यांनी सांगितलं की इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
1: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही, तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
0: खूप,
1: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायच की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया,
0: विश्वास मैयावरचा होता. तो अनुभव छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोस वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलनी परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं, कारण तिथे गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही, कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत, पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल, तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे तेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
0: बरोबर,
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर, मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का.

0: काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण. त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे, सायकल चालवताय, तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या माग तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले. तर 5-6 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं, आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली,
0: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले. कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कंप्लीट अंधार होत. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनी साथ नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा, सायकल वरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटस गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट कांचनजंगा मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींच त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक पाठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन?

0: तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या.
1: माझ्या घरच्यांचा माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी जी माझी महत्वाची सपोर्टर आहे आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करल त्याला सपोर्ट करते मला सायकलिंग.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
2: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
2: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
2: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, आमच्या समोर म्हणायचं की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं, कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
2: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते,
0: की
2: आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते, तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
0: अरे,
2: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
0: केवढा अभिमान वाटला असेल.
2: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय, स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होणी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
0: बरोबर.
2: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
0: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पाडलं,
2: भाग पाडत होत आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
0: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
2: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडस कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडस खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ

0: 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती, पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्या कसं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगले हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्या बरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो. तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची

0: त्यांनी सांगले हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे स्वागत होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिलंय. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढलंय अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतेय. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असेल, तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावर ला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी, तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजन सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो, हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्याला खूप आदरपूर्वक

0: म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते, मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
1: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणीनं स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत, नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे, की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच, स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
2: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे,
1: अच्छा,
2: मार्गदर्शन पॅम्प्लेट दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढं कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढं राहण्याची सोय.
1: अच्छा, म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीनी आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो, की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खर तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच, की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत, आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे, आनंद, आरोग्य आणि अध्यात्म.
1: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच, शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
1: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं पुढे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
1: वा, तुम्ही काय सांगाल?
0: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं, त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी, तरुण मैत्रिणी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ, तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेज

0: त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकलचं ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
1: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो. तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातन जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकल बद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
0: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
1: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकी असत्यखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांना

पैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्य प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे, ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला, तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता, ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या

बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेका अभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली होन आणि शिवराई. तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे न्याय दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुप, लेखन शैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंटन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्यात म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत

0: राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शासुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक. सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आयडी आहे

sadarkaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील. तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान

ची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता. तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्ष

राष्ट्रपतीपदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान

विमानतळावरील प्रवासी सोयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराथे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आम्ही ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली। त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते। मुंबई आणि नागपूर

0: कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 304 अंकांची घसरण झाली आणि तो 74,346 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 23,406 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान यवतमाळ विधान परिषदेसाठी भरलेला आपला अर्ज काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज मागे घेतल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली. येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरण पूरक वस्तूंचा किट तयार करण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर वाढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहे. या दरम्यान महानगरपालिकेनं झोन निहाय वृक्षारोपणाच्या माध्यमातून 5 लक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष समोर ठेवलं असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
1: 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 10 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक एक दिवस ते करू, म्हणजे 8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता, म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार. एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे सगळ्याच्या सगळ्या घाटांची. त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे.
0: या सर्व उपक्रमांमध्ये नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी तसंच धार्मिक संस्था देखील सहभागी होणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करूनही त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. थकीत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी करत ही कर्जमाफी केवळ दिखावा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या ETF प्राइस स्टॅबिलायझेशन फंडला मंजुरी दिली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करून विमान वाहतूक क्षेत्रातील सुमारे 77 लाख रोजगार सुरक्षित ठेवण्याचा या निर्णयामागील उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा उद्या 4 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. 11 मे पासून सुरू झालेल्या या वर्गात देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहे. या सहभागींमध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रचारकांचा समावेश असून बहुसंख्य शिक्षार्थी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचे उपक्रम राबवले. या उपक्रमांविषयी रेनिओ फार्माचे संचालक अमित पटनी यांनी नागपुरात आकाशवाणी सोबत बोलताना सांगितलं की
2: प्रधानमंत्री जी ने एक निर्णय लिया था कुछ साल पहले कि हमको सेल्फ रिलायंट होना है. मेड इन इंडिया कैंपेन जो चलती थी, मैन्युफैक्चरिंग इन इंडिया, ताकि वी डोंट रिलाय ऑन अदर कंट्रीज, उसके लिए उनने स्कीम और योजना निकाली थी PLI स्कीम फॉर मैन्युफैक्चरिंग कंपनीज. उससे काफी

0: प्रभाव रहा है, काफी लोगों ने उसका स्कीम को यूज करके यहाँ पर मैन्युफैक्चरिंग इंक्रीज किया है इंडिया में, और हमारे लिए भी बहुत अच्छा रहा है फार्मास्यूटिकल इंडस्ट्री के लिए, क्योंकि काफी जो प्रोडक्ट्स चाइना में बन रहे थे अभी वो इंडिया में बनते हैं, और दूसरे सेक्टर्स भी सेल्फ रिलायंट हो गए हैं।
1: नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेफ विष्णू मनोहर 7 जून रोजी 3,000 किलो तर्री पोहे तयार करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जागतिक पोहे दिनानिमित्त बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्यांचं सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार असून महाचायतर्फे मोफत चहाही दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड स्पोर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोवा इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इंडोअर तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा गोवा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील प्रतिभावान तिरंदाजी दाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात लॉयड स्पोर्ट्स अकादमीची दिया बॅनर्जी हिनं 21 वर्षांखालील गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक तसंच आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. तसंच आदित्य नायगमकर यानं 18 वर्षांखालील गटात रौप्य पदक जिंकलंय. जागतिक सायकल दिनानिमित्त आज पोलीस विभागाच्या वतीनं गडचिरोली शहरात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 हून अधिक पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. हवामान. आगामी 5 जून पर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून उद्या वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात घडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा। सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास। राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते। या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं।
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे। काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी

0: वरिष्ठांशी बोलू, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावे.
1: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथे झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ. G. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मनियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी

0: आदेश जारी होई आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं, त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी. In the special series, now we bring you a discussion on 12 years of the Modi government, transforming middle class lives through reform and welfare. Participants are Ashok Tandon, political analyst, and Sharad Kohli, economic analyst. Moderator is Anubha Rohatgi.
2: India has undergone significant economic, technological and social transformation in the 12 years of the NDA government under the stewardship of Prime Minister Narendra Modi. For the country's middle class, the focus on infrastructure expansion, welfare initiatives, tax reforms, financial inclusion and digital governance has given wings to their hopes and aspirations on the one hand and made their lives easier, fairer and more dignified on the other. And that is the topic of our discussion today. To share their insights and views on this issue, I am now joined by political analyst Ashok Tandon and economic analyst Sharad Kohli. Mr. Tandon, Mr. Kohli, welcome to the program.
3: Thank you very much.
2: Thank you. I'll start with a question to both of you. What are the most crucial and significant initiatives that have made the most impact on the middle class in the last 12 years?
3: Well, Anubha, if you see down the line, you know, 12 years, it may sound like a very long period. But then if you work out from the government perspective, there's been so much which has been done in these 12 years. It's almost seems like 120 years from the kind of output that we've had. I think it is transformational for the people of the country, especially and the burgeoning middle class of the country. To my estimate, as an economic analyst, I would say the total size of middle class is probably 65 to 70 crores today. Mm-hmm. This includes those 25 crore people who move from poverty to the neo-middle class. So if we add them, so we've got, I mean, we're almost twice the population of United States of the size of the middle class in India itself. I think every aspect of their life has seen a transformation.

0: आधी कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो। तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे।
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।

0: आठवाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: ETF प्राइस स्टेबिलायझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ETF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल ETF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे.

करण्यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथे झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्ताबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची समुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही समुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर

क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz वर श्रोते हो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार, जय हिंद.